0: पूर्णकालिक सदस्यत्वेन नियुक्त्यर्थं शुभकामनां प्रदत्तवान्। सामाजिक संचार पटले एकस्मिन् संदेशे श्रीमोदिना उक्तं यत् तयोः समृद्धानुभवः विभिन्न प्रकरणेषु गहनः अवबोधः नीति निर्माणं सुदृढं करिष्यति। असौ विश्वासं प्रकटितवान् यत् तयोः योगदानेन विभिन्न क्षेत्रेषु नवाचारः विकासः च वर्धिष्येत इति। विदेशमंत्री डॉ एस जयशंकर जमैका सूरीनाम त्रिनिदाद टोबैगो चेत्ये देशां आधिकारिक यात्रायै प्रस्थास्यति। एषा यात्रा अस्य मासस्य दश दिनांकं यावत् प्रचलिष्यति। गिरमिटिया समुदायानाम् उपस्थितेः कारणादेव एतेषां देशानां भारतेन सह विशिष्टः सम्बन्धः अस्ति। विदेशमन्त्रालयेन स्वीये वक्तव्ये उक्तं यत् यात्रावधौ डॉ जयशंकर त्रिदेशानां नेतृत्वैः सह मेलनं करिष्यति। आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां चेन्नईस्थे एमए चिदम्बरम क्रीडांगणे चेन्नई सुपर किंग्स दलेन मुंबई इंडियंस दलम अष्ट स्तोभिः पराजितम्। हैदराबादस्य राजीव गांधी अन्ताराष्ट्रिय क्रीडांगणे मध्याहने सार्धत्रिवादने सनराइजर्स हैदराबाद दलम कोलकाता नाइट राइडर्स दलम सम्मुखीकरिष्यति। तत्रैव अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे सायं सार्धसप्तवादने गुजरात टाइटन्स दलम पंजाब किंग्स दलम सम्मुखीकरिष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीय धारवाड केंद्रविदु
2: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ.
3: ಮೂರು ತಿಂಗಳ ಮಗುವಿನಿಂದ ಮೂರು ವರ್ಷದ ಮಗುವಿನವರೆಗೂ ತಾಯಿ ಸಮೇತ ಮಾತಿನ ತರಬೇತಿ.
2: ಒಂದನೇ ತರಗತಿಯಿಂದ ಹತ್ತನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಸಂವಹನ ಕೌಶಲ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ.
3: ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಾಸ್ ಅಥವಾ ಫೇಲ್ ಆದವರಿಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿಗೆ ಬೇಕಾದ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೋರ್ಸ್ ನಡೆಸಲಾಗುವುದು.
2: ತರಗತಿಗಳು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲೂ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
3: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ, ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ.
2: ಮೊಬೈಲ್ 9448309994
3: 9448309994
1: ಶ್ರೋತೃಗಳೇ ಗಮನಿಸಿ, ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 7:50 ಕೆಎಲ್ಇ ರೇಡಿಯೋ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ವಿಷಯ ಬಿಪಿ. ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅಪ್ಪಾಜಿಗೋಳ್. ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆ 30 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯೋಗ ವಿಹಾರ. ರಚನೆ ಜಗದೀಶ್ ಮಳಗಿ, ಪ್ರಸ್ತುತಿ ಶರಣಬಸವ ಚೋಳಿನ್. ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆ 45 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಕರೆಗೊಂದು ಗೀತೆ ನೇರ ಫೋನಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು. 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ.

0: ಕೃತಿಯ ಭಾಗ. ಇದಕ್ಕೀಗ 150 ವರ್ಷಗಳ ಸಂಭ್ರಮ. ಭಾರತ ಮಾತೆಯೇ, ನೀನೇ ನಮ್ಮ ಜ್ಞಾನ, ನೀನೇ ನಮ್ಮ ಚಾರಿತ್ರ್ಯ, ನೀನೇ ನಮ್ಮ ಧರ್ಮ, ನೀನೇ ನಮ್ಮ ಹೃದಯ ಎಂದು ಸಾರುವ ಈ ಗೀತೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಾರತೀಯನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ದೇಶ ಪ್ರೇಮವನ್ನು ಬೆಳಗಿಸುವ ಅದ್ಭುತ ಶಕ್ತಿ, ಹುರುಪು, ಉತ್ಸಾಹಗಳನ್ನು ತುಂಬೋ ಸಮರ್ಪಿತ ಭಕ್ತಿ. ಅಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿಯ ಬೆಳಕು ಮೂಡಿಸಿದ ವಂದೇ ಮಾತರಂ ಇಂದು ಯುವಜನತೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಜ್ಞೆಯ ಗೀತೆಯಾಗಿ, ಸ್ಫೂರ್ತಿ ಪ್ರೇರಣೆಯ ಜಾಜ್ವಲ್ಯಮಾನ ದೀಪವಾಗಿ ಹೊಂಬೆಳಕನ್ನು ಎಲ್ಲೆಡೆ ಪಸರಿಸುತ್ತಿದೆ.
1: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ. ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಕಃ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. आदौ मुख्य वार्ताः. चतुर्णां राज्यानां एकस्य केन्द्रशासित प्रदेशस्य च नैर्वाचनिक मतगणनायै मञ्चः सज्जः अस्ति. निर्वाचनायोगेन पश्चिमबंगालस्य फाल्टा विधानसभा क्षेत्रस्य सर्वेषु 85-200 मतदान केन्द्रेषु पुनः मतदानस्य आदेशो प्रदत्तः. मतदानं अस्मिन् मासे 21 दिनांके भविष्यति. दिल्ल्याः विवेक विहार क्षेत्रे महति अग्निप्रकोपे 9 जनाः मृताः. वर्तमानस्य पश्चिम एशिया द्वन्द्वस्य मध्ये अग्रिमे मासे तैल उत्पादनस्य लक्ष्याणि वर्धयितुं ओपेक प्लस देशाः सैद्धान्तिकरूपेण सम्मताः जाताः. अद्य सम्पूर्णे विश्वस्मिन् विश्वपत्रकारिता स्वातन्त्र्य दिवसः आचर्यते. अपि च आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य गुजरात टाइटन्स दलं पंजाब किंग्स दलं सम्मुखीकरिष्यति. अथ वार्ताः विस्तरेण. पश्चिम बंगाल, असम, तमिलनाडु, केरलम, पुदुचेरी विधानसभा निर्वाचनानां मतगणना श्वः प्रातः 8 वादनात् समारप्स्यते. निर्वाचनायोगेन एतदर्थं सर्वाः सज्जताः कृताः. असमस्य 26,100 आसनेषु, केरलम राज्यस्य 40,100 आसनानां, पुदुचेरी केन्द्रशासित प्रदेशस्य 30 आसनेषु च अप्रैल मासस्य 9 दिनांके मतदानम् अभवत्. एवमेव तमिलनाडोः 34,200 आसनेषु, सहैव पश्चिम बंगाले च प्रथमचरणाय 52,100 आसनेषु च अप्रैल मासस्य 23 दिनांके मतदानम् अजायत. पश्चिम बंगाले मतदानं सुरक्षया दृढ प्रबन्धेषु 77 मतगणना केन्द्रेषु सम्पत्स्यते. आयोगेन मतगणना केन्द्राणां परितः शान्ति व्यवस्थायाः सुचारु संचालनाय व्यापक प्रबन्धाः कृताः. अपरत्र असम राज्ये विधानसभायाः 26,100 आसनानां कृते 35 जनपदानां 40 केन्द्रेषु दृढ सुरक्षा व्यवस्थायां मतगणना भविष्यति. राज्ये अप्रैल मासस्य 9 दिनांके प्रायः 80% मतदानम् अभवत्. पुदुचेरी विधानसभा निर्वाचनस्य मतगणनायै सुरक्षायाः पर्यवेक्षणस्य च सुदृढाः प्रबन्धाः कृताः. पुदुचेरी राज्यस्य मुख्य निर्वाचनाधिकारी पी जवाहरः आकाशवाण्यै विज्ञापितवान् यत् पुदुचेरी क्षेत्रस्य सर्वेषां 30 विधानसभासनानां मतगणना करैक्कल यनम माहे नगरेषु सम्पत्स्यते. पश्चिम बंगालस्य दक्षिण 24 परगना जनपदस्य फाल्टा विधानसभा क्षेत्रस्य सर्वेषु 85,200 मतदान केन्द्रेषु मई मासस्य 21 दिनांके पुनर्मतदानं भविष्यति. मतगणना मई मासस्य 24 दिनांके सम्पत्स्यते. निर्वाचनायोगेन विज्ञापितं यत् अप्रैल मासस्य 31 दिनांके सम्पन्नायां मतदान प्रक्रियायां लोकतांत्रिक प्रक्रियायाः व्यापक उल्लंघनमालक्ष्य एषः निर्णयः स्वीकृतः. पर्यवेक्षकैः तावत् इलेक्ट्रॉनिक वोटिंग यंत्रैः सह संकेतभंगः, मतदातृभ्यः भय प्रदर्शनं तथा मतदान नियमानां उल्लंघनम् इत्यादीनां गभीर त्रुटीनां सूचना प्रदत्ता. बहुषु केन्द्रेषु ईवीएम यंत्राणां

0: 1987 ಕಾನೂನು ಸೇವೆಗಳ ಪ್ರಾಧಿಕಾರಗಳ ಕಾಯ್ದೆ ಸೆಕ್ಷನ್ 12 ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಹ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಶುಲ್ಕರಹಿತ ಕಾನೂನು ಸಲಹೆಯನ್ನು ನ್ಯಾಯಬಂಧು ಆಪ್ ಹಾಗೂ www.probono-doj.in ಇಲ್ಲಿ ಪಡೆಯಬಹುದು.
1: ಮುಖದಲ್ಲಿ ಮೊಡವೆಯ ಸಾಯಿ ಬಾಲ್, ಕಜ್ಜಿ ಹುಳುಕಡ್ಡಿ ಸಾಯಿ ಬಾಲ್, ಗುಳ್ಳೆ ಗಜಕರ್ಣ ಸಾಯಿ ಬಾಲ್, ಕೆಸರು ಹುಣ್ಣ
2: ಸಾಯಿ ಬಾಲ್.
3: 80 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಶ್ರೇಯೋಭಿಲಾಷಿ ಸಾಯಿ ಬಾಲ್.
4: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
5: आपके परिवार के जो बड़े लोग हैं उनके साथ परीक्षा पे चर्चा पढ़ने के लिए कहिए, उसकी चर्चा कीजिए. और कोई मंत्र है तो खास लाइन करके बताइए, देखिए ये पीएम ने ये कहा है तुम पढ़ो.
4: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित